103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 5 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरांनी. गीतरचना हे रवींद्र भट यांचं आणि संगीत सुधीर फडके यांचं.

आधी रचिली पंढरी, मन्नाडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत अण्णा यांचं होतं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया परत एकदा संत तुकाराम महाराज यांची रचना किशोरी अमोणकर यांच्या स्वरात. संगीत आहे किशोरी अमोणकर यांचंच.

पंडित शिवानंद पाटील यांच्या स्वरात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती रचना.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:03 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आशा याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचं चिंतन.
1: मानवी जीवन आशा निराशांचा खेळ असतो. सृष्टीचक्रात ज्याप्रमाणे दिवस रात्र येतात त्याप्रमाणे जीवनात आशा निराशा येत राहतात. माणूस भविष्यकाळाचा विचार पुढे ठेवून मार्गक्रमण करीत असतो. येणारा प्रत्येक दिवस सुखात जावा याचा विचार करून माणूस जगत असतो. एखाद्या दिवशी दुःखाचा प्रसंग आला की माणूस हतबल होतो. याला थोडी आत्मचिंतनाची जोड मिळाली की विचारचक्र सुरू होते. अरे हा सुद्धा दिवस सुखासंबंधाने निघून जाईल. उद्याचा दिवस तर आपलाच आहे ना. तो उद्याचा दिवस म्हणजेच आशा होय. आशा ही मानवी जीवनाला नवचैतन्य देते. जीवन जगण्याची प्रेरणा देते. दुःखाला परिवर्तित करते. आशा नसती तर जीवन असह्य वेदनादायी झालं असतं. एखादा कष्टकरी माणसाला विचारलं की का रे बाबा एवढं कष्ट कशासाठी करतोस, तर तो म्हणेल उद्या माझी मुलं मोठी होतील. माझी मोठी मुलं झाली की माझे दिवस पालटतील, ती त्यांची आशा होय. एखाद्या सासूकडून छळणाऱ्या सुनेला विचारलं तर ती म्हणेल उद्या देखील सासूबाई होणार आहे, ती तिची आशा होय. दिस जातील दिस येतील भोग सरल या आशेवर आपण जीवनाची परिक्रमा करीत असतो. स्पर्धेत भाग घेणाऱ्याला आपण जिंकू शकतो ही त्यांची पल्लवीत झालेली आशा होय. कर्ज काढून व्यवसाय करणाऱ्या व्यापाराची आपण कर्जफेड करून पुढील आयुष्य सुख समाधानानं जगू ही त्यांची भावडी आशा होय. मरणासन्न अवस्थेत रुग्णाला तू निश्चितपणे उद्या ठणठणीत बरा होशील अशी डॉक्टरांनी प्रफुल्लित केलेली आशा होय. वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामात नियमित राहून सेवाभावी वृत्तीने खूनगांठ बांधलेली आशा या सगळ्या बाबी मानवी मनाला सुखकारक ठरतात. एवढेच नव्हे तर एखाद्या ज्योतिषी सुद्धा हात पाहून आपल्या आशा प्रलंबित करतो व निराशा दुःखाच्या गर्दीतून नवजीवन जगण्याला प्रवृत्त करतो. मानवी जीवन आशा निराशा यांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन मार्गक्रमण करीत असतो. एखाद्या नावेत सहकुटुंब प्रवास करीत होते. नाव छोटी व कुटुंब मोठे होते त्यामुळे नाव गटगड्या खात होती. नावेतील महिला व बालकांनी जीवाच्या आकांक्षाने आरडाओरड करायला सुरुवात केली. परंतु नावेत बसलेल्या प्रौढांनी त्याला धीर दिला. अरे पाहता काय, लवकरच किनाऱ्याला आपली नाव लागणार आहे. आपण सुखरूप त्यातून बाहेर पडू. किंवा तरुणांची नाव जोरात भल्लावायला लागले. त्यांच्यात प्रौढांनी आशा पल्लवित केली. आशेत खूप मोठी ताकद असते. ही ताकद आपल्या कडे आली की जीवन सुखकर

0: सुंदर म्हणून जीवनातील आव्हान पेलता येतो. शेवटी कवी म्हणतो, जीवनातले काटे तर वाऱ्यासारखे झोक्यासारखे अफाट असतात, कधी मोकळे तर कधी अफाट असतात, कधी सुखाची फुले तर कधी दुःखाची काटे असतात, पण कसेही असले तरी हसावे लागते. जीवनाचे सत्य मानवाला स्वीकारावे लागते आणि जीवनाचे सत्य माणसाला स्वीकारावे लागते.
1: आशा याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या चपूर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सुप्रभात हे सदर आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 7:40.

0: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 8:15, 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रहून सहक्षेपित केला जाईल. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रहून सहक्षेपित केले जातील सकाळी 9:00.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: सकाळी 10:00 मराठी हिंदी चित्रपट संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीत, सकाळी 11:00 वनिता विश्व, यामध्ये पर्यावरण वाचवा जीवन वाचवा या विषयावर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर योगेश दूधपसारे यांची हेम बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल ठीक सकाळी 11:00. 11:30 हिंदी चित्रपट संगीत, 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 12:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील.

सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 7:30 माझं घर माझं शिवार हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. रात्री 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले

0: जातील रात्री 11 वाजेपर्यंत. तर श्रोतेहो ही होती रूपरेषा आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. तत्पूर्वी हा संदेश ऐकूया.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आज 5 जून, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आज परिसर स्वच्छता दिन. प्रख्यात अमेरिकन लघुकथा लेखक ओ हेनरीज यांचं निधन 5 जून 1910 झालं. त्यांचं खरं नाव होतं विलियम सिडनी पोर्टर. मुंबईत सर्वात भयंकर वादळ होऊन त्यात 1 लाखाहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. ती 5 जून 1882 या दिवशी. प्रख्यात हार्मोनियम वादक, संगीत रचनाकार, नट आणि साहित्यिक गोविंद सदाशिव टेंबे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 1881 झाला. 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठानं डॉक्टर ऑफ लॉर्ज ही पदवी दिली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर प्रल्हाद नरहर जोशी यांचे आजच्याच दिवशी 2004 निधन झालं. भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक पद्मश्री पुरस्कार विजेते रमेश कृष्णन यांचा जन्म 1961 आजच्याच दिवशी झाला. तर श्रोते हो, आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी. तत्पूर्वी हा संदेश ऐकूया.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ससे पालन व्यवसाय याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. ससा हा गवतावर जगणारा सस्तन प्राणी असून त्याची गवताचे रूपांतर मांसात करण्याची क्षमता चांगली आहे. इतर मांस उत्पादक प्राण्याच्या तुलनेत ससे पालन करणे हे कमी खर्चिक तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. सशांच्या मांसाचा रंग हा पांढरा असल्यामुळे बाजारात हे व्हाईट मीट म्हणून ओळखण्यात येते. फक्त 18% मांस उत्पादन भारतासारख्या प्रगतशील देशात होते. याचाच अर्थ भारतासारख्या कृषीप्रधान देशात ससे पालनास भरपूर वाव आहे. ससे पालनाचे फायदे. ससे पालन हा एक कमी भांडवलात उभा करता येणारा उद्योग असून खर्चाचा विचार करता कमी खर्चिक असल्यामुळे भारतासारख्या आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगारांना हा व्यवसाय म्हणजे एक वरदानच आहे. ससे पालनाला कमी जागेची गरज असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. बाजारात उपलब्ध असलेल्या तयार खाद्याचा जास्त वापर न करता स्वयंपाकघरातील पदार्थ, पालेभाज्याचे देठ, कोबी इत्यादी, परसबागेतील गवत, बाजारातील टाकाऊ भाजीपाला यावर हा व्यवसाय करता येत असल्याने तो अधिक किफायतशीर होऊ शकतो. ससा हा प्राणी इतर मांस उत्पादक प्राण्यापेक्षा लहान असल्याने त्यावर होणारा खर्चही कमी असतो. सशांच्या मांसात स्निग्ध प्रमाण कमी तर प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्याने हृदयरोगी आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते

0: हितकारक ठरते. सशांच्या मासाला कसलाही वेगळा वास येत नसल्याने तसेच सर्व वर्गातील लोकांमध्ये या मासाला पसंती मिळू शकते. सशाचे शरीराचे वजन आणि त्यापासून मिळणारे मांस याचे प्रमाण लक्षात घेता ते 55-60% आहे. बाजारातील सशांच्या लोकरीची आणि कातडीची मागणी लक्षात घेता ससे पालन नक्कीच फायदेशीर ठरू शकते. सशांच्या जाती. ससा हा प्राणी मांसासाठी लोकर कातडी प्रयोगशाळेतील प्रयोगासाठीचा प्राणी म्हणून ओळखला जातो. यानुसार त्याच्या जाती ठरतात. मांसासाठी न्यूझीलंड व्हाईट, व्हाईट जायंट, ग्रे जायंट, सोव्हिएल चिंचिला, ब्लॅक ब्राऊन डच. लोकरीसाठी अंगोरा, अमेरिकन चिंचिला. मनोरंजनासाठी हिमालयन आणि पोलिश. प्रजनन. वयाच्या 6व्या महिन्यानंतर मादी माजावर येते आणि वयाच्या 7 महिन्यानंतर नर प्रजननक्षम बनतो. सशांच्या माजाचा ठराविक असा काळ नसतो. मादीच्या संपर्कात नर येताच ती माजावर येते. नर मादीच्या मिलनासाठी सकाळी किंवा सायंकाळची वेळ चांगली असल्यामुळे त्यावेळेत मादी नरांच्या पिंजऱ्यात सोडावी. सशाची एक मादी वर्षातून साधारणतः 3-4 किंवा व्यवस्थापन चांगले झाल्यास 5-8 वेत देते. विताना मादी शक्यतो रात्री किंवा पहाटे विते आणि एकावेळी जातीनुसार 4-12 पिल्लांना जन्म देते. प्रजननाचा विचार करता नर मादीचे प्रमाण 1:5-1:10 असावे. सशामध्ये कृत्रिम गर्भधारणाही करता येते. तसेच गर्भपरीक्षा अनुभवाने साधारण 14-15 दिवसात करता येते. जन्मता सशांच्या पिल्ल्यांचे वजन त्याच्या जातीनुसार वेगळे असते. नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं सुशांत वाकडे यांनी. आता ऐकूया हा संदेश.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: कृषी वाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा 6:50 आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. तर सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्ट फूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला

0: मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचा सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषत गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट, ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामुळे पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबत, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागूंचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्यानी तसंच ठराविक क्रमानी घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्यानी घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया

0: क्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न, तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौ लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आलेत. आमच्या केंद्रानं ते सहक्षेपित केलेत. यावेळेला सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी मनीषा झाडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मानवाचं जीवन निसर्गाशी अतूटपणे जोडलं गेलेलं आहे. शुद्ध हवा, पाणी, सुपीक जमीन, वृक्ष, वनस्पती आणि प्राणी यामुळं पृथ्वीवरील जीवन शक्य झालं आहे. या सर्व घटकांचा एकत्रित स्वरूपाला पर्यावरण असं म्हणतात. आज विज्ञानानं अधिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं मानवाचं जीवन अधिक सुखकर झालं आहे. वाढतं प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक यामुळं पर्यावरण धोक्यात आलं आहे. या समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात 1972 मध्ये झाली. त्यावर्षी युनायटेड नेशनच्या पुढाकारानं युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ द ह्युमन एन्व्हायरमेंट ही परिषद स्टॉकहोम इथं आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पर्यावरण संरक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला गेला. 1974 असून हा दिवस जगभर साजरा केला लागला. पर्यावरणाचे संरक्षण केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवनसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणूनच पर्यावरण संवर्धन हा प्रत्येक नागरिक

नागरिकाचा मूलभूत कर्तव्य आहे. श्रोते हो, आज पर्यावरणाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करत आहे. वाढते कारखाने, वाहने आणि इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात हानिकारक वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार, दमा आणि इतर आरोग्य समस्या वाढत आहेत. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक पदार्थ आणि प्लास्टिक कचऱ्यांमुळे नद्या, तलाव आणि समुद्र प्रदूषित होत आहेत. त्यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात झाले आहेत. शहरीकरण आणि औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची कत्तल केली जात आहे. त्यामुळं वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. प्लास्टिकचा वाढता वापर ही जागतिक समस्या बनली आहे. प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्यामुळं ते जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहतं. जागतिक तापमान वाढीमुळं दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि अनियमित पर्जन्यमान यांसारख्या समस्या वाढत आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीनं योगदान द्यायला हवं. नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करावा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून पृथ्वीच्या संरक्षणासाठी सामूहिक संकल्प करण्याचा दिवस आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याशिवाय मानव जातीचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही. वाढतं प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. झाडे लाव, झाडे जगवा, पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा आणि स्वच्छ पर्यावरण राखा हे संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवलं तरच पर्यावरण दिन साजरा करण्याचा खरा उद्देश साध्य होईल.

0: सुप्रभात. आत्ताच आपण ऐकलात आलेख निवेदन मनीषा झाडे यांचं होतं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 7 वाजले आहेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता.

0: चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

पाणी म्हणजेच जीवन ते अतिशय जपून वापरा हो पाणी अतिशय जपून वापरा एकही थेंब वाया घालवू नका पाणी बचतीची सवय लावून घ्या किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे पाण्यासाठी वणवण आहे हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा पाण्याचा गैरवापर टाळा होय पाणी नेहमी जपूनच वापरा पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे लक्षात ठेवा हा विचार पाणी म्हणजेच जीवन

0: जल संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी त्यात सक्रिय भागीदारी थोडंस सिग्नलला थांबाल आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल जर कराल बचत इंधनाची होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा प्रदूषण टाळा जर नको असेल इंधनाची टंचाई तर मग करा इंधन बचतीची तयारी
1: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन आणि नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज आता सविस्तर बातम्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता

0: निराळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. सहा मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजी राजे उद्यान आहे या ठिकाणी

0: हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा, मी एवढी आपल्याला विनंती करतो.
1: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
1: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजा आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेच.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे. श्रोते हो, सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसास, वत्सलाहरण.

रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्ण युगाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम कायदेशीर कारवाई पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांमध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे टोबॅको सिजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठल्याही

0: व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते तिथं, काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडले त्या त्या वेळेला नाही घेतलं तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते, तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत हे ह्या सेंटरचं यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, हे कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने आपण पालक असाल किंवा हे असाल शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील, कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.

0: पाच सहा.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पूर्वगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेली आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली, जे काही आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं, ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाही आहे. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाही आहे, आरोग्य विभागाचा नाही आहे. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिली पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली असण्याकडे वळणार नाही याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादे विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी

0: शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आमच्या केंद्रानं तो सहक्षेपित केला. यावेळेला सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरांनी.
1: आपण झोक्यावर बसतो आणि झोका घेता

0: लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: बजाज ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ

0: देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोया बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
2: NBA एक्रिकेटेड
1: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
2: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक
2: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
1: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
2: 9209441985.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाल यांच्या स्वरात हे सुगम गीत.

0: पालवडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
3: आकाशवाणी चंद्रपूर.
5: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
6: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
8: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअरच्या नव्या दिशा.
4: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
9: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
4: चालता बोलता.
9: रस्त्यावर चालताना,
4: कॉलेजच्या परिसरात,
9: बाजारात किंवा चौकात
4: आम्ही भेटणार आहोत
9: थेट तुम्हाला.
4: काही हलक्या फुलक्या गप्पा,
9: काही रंजक प्रश्न
4: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
9: तुमची गोष्ट,
4: तुमचा आवाज
9: आणि तुमचंच गाणं
4: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
9: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
4: चालता.

या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय. कन्फ्युजन ही कन्फ्युजन
2: है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: हॅलो
1: हॅलो, फरमाईश.
5: हॅलो
1: हॅलो, आपली आवाज.
5: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
1: कुठे?
5: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
1: वा छान.
5: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
1: 0717225463 या फोन नंबर वर.
5: आता वेळही सांगून दे.
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
5: अरे मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
5: हॅलो

0: माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात वैशाख वनवा या चित्रपटातील गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा.
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो नाखवा.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देन निसर्गाचं लेखन मुंबई केंद्राहून सहक्षेपित केलं जाईल. तर सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: गलबो तो टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा
1: उदिचा गोवाला कोकण दाखवा
0: गोमू माहेरला जाते हो नखवा
1: उदिचा गोवाला कोकण दाखवा
2: इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:40

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची 3-3 लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगडी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केलेल्या

प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही, असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमा शुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश

नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं.
2: आषाढाला पाणकळा सृष्टीला वण्याचा मळा.
1: लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
2: दुःख भिरकावून येते शब्द माहेरा पाणा.
1: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
2: शब्द

0: सादर करते सूरज गोरे
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आवळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरण

च्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा तर आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बोडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसले जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्या चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर

तर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय त्याविषयी तिळ मात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जणूक ही आपलीच जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य 2 घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक,

तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वण वण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही, असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा, त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: शेतक्रम लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्ध.

0: खालसाच्या आशा युनिटचा बाल विवाह मुक्तीसाठी पुढाकार. आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्या. हेल्पलाईन 1500 वर कॉल करा.
1: शेतांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छतात.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049444444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
4: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
2: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9375762188.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आज घ्या.
6: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
7: NBA एग्रिगेटेड
6: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
7: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
6: यामधील अनुभवी प्राध्यापक
7: तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
6: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
7: 9209441985.
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
6: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
6: आकाशवाणी चंद्रपूर.
9: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
10: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
11: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
12: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
11: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
12: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या

0: नव्या दिशा जीवनात अनेक समस्या अनेक आजार
1: अनेक प्रश्न अनेक शंका
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

उदित नारायण, अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या स्वरात धडकन या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत नदीम श्रवण यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फिलहाल या चित्रपटातील गीत के आणि चित्रा यांच्या स्वरात. गुलजार यांची शब्दरचना आहे आणि संगीत नियोजन अनु मलिक यांचं.

गुरु या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राहत फतह अली खा यांच्या स्वरात हिरोईन या चित्रपटातील गीत. अमित भट्टाचार्य यांच्या गीताला संगीत सलीम सुलेमान यांचं.

या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजय आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत अजय अतुल यांचं.

0: आमची गँगच वेगळी होती, कट्टा गँग. सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी सॉरी म्हणत म्हण

तिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो, तिघ्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिघ्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

सचिन पिळगावकर आणि सुमित राघवन यांच्या स्वरात दुनियादारी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हंसिका अय्यर यांच्या स्वरात मितवा या चित्रपटातील हे गीत.

0: समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता विश्व. आज या कार्यक्रमात पर्यावरण वाचवा जीवन वाचवा या विषयावर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर योगेश दूत पचारे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पर्यावरण हा शब्द परी आणि आवरण या दोन शब्दांपासून बनलेला. परी म्हणजे सभोवताल आणि आवरण म्हणजे झाकण. म्हणून पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे सर्व काही ज्याने आपण वेढलेले आहोत. पर्यावरण हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो ना, त्याचा अर्थ तितकाच विस्तृत आहे. आपण ज्या सभोवतालात जगतो, ज्या हवेत श्वास घेतो, जे पाणी पिऊन जगतो, ज्या जमिनीवर चालतो, त्या सर्वच गोष्टींचा एकत्रित समूह म्हणजे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे आपल्या आयुष्याचा श्वास, आरोग्याचा पाळणा आणि भविष्याचं संचित आहे. मराठीत ते परिसर, सभोवताल किंवा नैसर्गिक वातावरण या शब्दांसारखे वाटते, पण पर्यावरण हे त्याही पेक्षा जास्त आहे. जंगल, नदी, पर्वत, प्राणी, पक्षी, हवामान इत्यादी सर्वच गोष्टींचा समावेश होतो. पर्यावरण आपल्या सर्वच सजीवांचं घर आहे. आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांचा वापर करतो, पण त्याला नुकसान पोहोचवू नये हे आपलं कर्तव्य आहे. प्रदूषण, जंगलतोड, जलस्रोतांचं प्रदूषण, हवामान बदलाव अशा अनेक कारणांमुळे आज आपलं पर्यावरण धोक्यात आलेलं थोडंफार आपल्याला दिसतं आहे. पण श्रोते हो, आपण वेळी सावध झालो नाही तर आपले अस्तित्व धोक्यात येईल. पर्यावरणाचं संरक्षण करणे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी करून आपलं पर्यावरण जपू शकतो. तर श्रोते हो, आज आहे 5 जून. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे पर्यावरण अभ्यासक योगेश दूत पचारे सरांना. तर सर, कार्यक्रमात आपले अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आजचा हा जो दिवस आहे याची पार्श्वभूमी किंवा याचा इतिहास काय आहे आणि केव्हापासून हा आपण साजरा करतो आहोत?
2: सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की या दिवसाची काय गरज आहे आणि कसं आत्ताच्या घडीला आपण येऊन पोहोचलेलो आहो, सध्याचे काय प्रश्न आहेत. मला असं वाटतं की इथून आपण सुरुवात करूया. मनुष्याचा जन्म जो आहे, साधारणतः आपल्याला म्हणता येईल की ज्याला माणूस म्हणतो आपण, हा 1 लाख वर्षांच्या आसपास निर्माण झालेला आहे. त्याच्या अगोदर आपण माकडाच्या अवस्थेमध्ये होतो. जवळपास मागच्या 10,000 वर्षांमध्ये आपण शेतीला सुरुवात केलेली आहे आणि औद्योगिक क्रांतीला आम्ही साधारणतः 1760 आसपास आपण पकडतो आहे. म्हणजे मागच्या 300 वर्षांच्या अगोदर आपण सगळं केलेलं आहे. परंतु इतक्या लाखो वर्षांमध्ये जे बदल या पर्यावरणात नाही झालेत, ते बदल फक्त मागच्या 200 ते 300 वर्षात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय झपाट्यानं या औद्योगिकरणामुळे आणि ज्या आरोग्याच्या सोयी सवलती वाढलेल्या आहेत, त्यामुळे आमची लोकसंख्या पण झपाट्यानं वाढली. मागच्या 1,00,000 वर्षांमध्ये आपण फार कमी होतो आणि त्याच्यातही आपल्याला म्हणता येईल की मागच्या 1930-40 नंतर जी जगाची लोकसंख्या अतिशय वेगानं वाढलेली आहे. 1985 आपण 5 अब्ज झालेलो होतो. पॉप्युलेशन बॉम्ब नावाची पुस्तक त्यावेळेस गाजली होती. 87 पासून आपण पाहतोय की 1 child पॉलिसी चायनामध्ये सुरू केलेली आहे. भारतामध्ये पण आपण प्रयत्न आपण आधीपासून सुरू केलेले आहेत. पण आताच्या घडीला एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा आपण पाहतोय की आपण आता 8 अब्जावर गेलेलो आहे जगाची लोकसंख्या, आणि भारताची पण लोकसंख्या जी आहे ती आता 1 अब्ज 45 कोटीच्या आसपास गेलेली आहे. हे खरे प्रश्न आहेत. तुम्ही आता जे म्हणालात की बाबा हे कसं आपण सुरू केलेलं आहे, याची काय पार्श्वभूमी आहे, तर मला असं वाटतं की या लोकसंख्येला आपण सुरुवातीला कारणीभूत म्हणून घेऊया. या लोकसंख्येच्या गरजा प्रचंड मोठ्या होत्या आणि त्या गरजांतून एक हाव निर्माण झाली देशांना. कदाचित त्यामुळे पहिलं महायुद्ध झालं. दुसरंही महायुद्ध त्या रिसोर्सेसच्या ग्रीड ज्याला म्हणतो आपण, त्या हाव साठी हे दुसरं महायुद्ध जे आहे आपण लढलोत. आणि दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर आम्ही त्यावेळेस मग लीग ऑफ नेशन, त्याच्यानंतर युनायटेड नेशन अशा संस्थांची आपण स्थापना केली की बाबा रे आता हे काय आम्हाला युद्ध परवडणार नाहीत, आता आपण सुखानं आपण जगूया. पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत या सुखानं जगण्यामध्ये आहेत. 1945 नंतर जगामध्ये पाहतो आपण की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचं शोषण जे आहे आम्ही सुरू केलेलं आहे. इंडस्ट्रीलायझेशन जे आहे मोठ्या झपाट्यानं आम्ही सुरू केलेलं आहे. आणि याचा सगळ्यात मोठा वेग जो होता तो अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये होता. या दोन्ही या देशांमध्ये आपल्याला म्हणता येईल की पर्यावरणाची नासधूस आणि शोषण जे आहे मोठ्या प्रमाणात झालं. एक कोणीतरी शोषण करतंय आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्यावर होतोय. कारण ही पृथ्वी जी आहे सगळी एकमेकाला जोडलेली आहे. हवा जी आहे तिला आपण म्हणजे डिवाइड करू शकत

0: नद्या इकून तिकडे वाहतात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. आणि त्यामुळे काय झालं की एक प्रचंड मोठं संकट स्वीडन नावाच्या एका लहानशा देशावर आलं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे औद्योगिकरण युरोपियन देशामध्ये झालं होतं त्याचा परिणाम असा झाला की युरोपियन देशांनी इंडस्ट्रियलायझेशन करावं, त्यांच्यातला धूर जो आहे हा वातावरणात जावा, आणि वातावरणातला धूर जो आहे हा जाऊन सेटल कुठे व्हायचा तर तो त्या नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडन या देशांच्या आसपास व्हायचा. आणि तिथली 10,000 आसपासची तलावाजी होती, एसिडिफिक झाली होती त्या काळामध्ये. मग काय झालं, युनायटेड नेशनमध्ये स्वीडन या देशांनी एक अप्लिकेशन केलं. ही घटना आहे 1968 सालची. त्यांनी सांगितलं बाबा की हे दुसरे बाजूचे देश जे आहेत युरोपियन देश, त्यांनी आपल्या परिसरात इंडस्ट्रियलायझेशन केलेलं आहे आणि त्याचा वाईट परिणाम जो आहे हा आमच्या देशामुळे झालेला आहे. त्याच काळामध्ये एक पुस्तक फार गाजली होती या प्रदूषणावर आणि या सगळ्या घटनांवर. त्या पुस्तकाचं नाव आहे द सायलंट स्प्रिंग. एक अमेरिकन बायोलॉजिस्ट आहे राचेल कार्सन नावाची, ती मोस्टली निसर्गावर काम करायची, पक्ष्यांवर काम करायची, कॅन्सरवर काम करायची. तिचा मृत्यू पुढे कॅन्सरमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तिच्या त्या पुस्तकानं क्रांती केलेली आहे. अमेरिकेमध्ये एक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी नावाची एजन्सी अमेरिकेला आहे, ती स्थापन त्या पुस्तकामुळे झालेली आहे. अमेरिकेचे पर्यावरणीय कायदे जे आहेत ते त्या पुस्तकात निर्माण झालेले आहेत. ही घटना 1962 सालची आहे. मी स्पेशली तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सांगतोय काय झालं बघ. अशाच वेळेस स्वीडनने जेव्हा युनायटेड नेशनला सांगितलं की बाबा आमच्यावर हे सगळं युरोपियन देश जे आहेत त्यांच्या प्रदूषणाचा परिणाम होतो आहे, तेव्हा युनायटेड नेशननी त्यांनाच विनंती केली की एक काम करा, हे सगळं जगात आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तुमच्या देशामध्ये अशा एखादी प्रकारची बैठक जी आहे बैठक आपण आयोजित करा. आणि मग ते स्वीडननी सगळ्या देशांना इन्व्हाइट केलं युनायटेड नेशनच्या वतीनं. ती बैठक जी आहे पहिली बैठक जिला आम्ही वसुंधरा परिषद असं म्हणतोय, ती 5 जून या दिवसाला आयोजित करण्यात आली होती. 5 जून ते 16 जून 1972 हा कालावधी त्यावेळेसचा आहे त्या बैठकीचा. साधारणतः 10-12 ती चालली आणि त्या दिवशीच ठरलं होतं की आता आम्ही काय फक्त एकदा बसलो आणि संपलो अशातला भाग नाही आहे, आपल्याला दर 10 वर्षांनी किंवा नेहमीच आपल्याला बसावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला असं ठरवण्यात आलं होतं की दरवर्षी आता आपण 5 जून हा दिवस जो आहे, आणि म्हणून 1973 साली पहिल्यांदा आपण त्यावेळेस पर्यावरण दिन जो आहे आपण साजरा केलेला आहे. तर हिची सुरुवात जी आपल्याला असं म्हणता येईल, आपण जो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड विचारला की बाबा कसं झालं हे, तर जगावर आलेली संकट जी आहेत पर्यावरणीय संकट त्यातून बाहेर पडण्यासाठी 1972 साली स्वीडनमध्ये आपण जी स्टॉकहोम शहरामध्ये बैठक आयोजित केली होती तिला आठवणी ठेवण्यासाठी हा दिवस जो आहे तिला आपण 5 जून 1972 सुरू केलं होतं. म्हणून हाच दिवस आपण निवडला आणि पर्यावरण दिवस आपण त्या दिवसाला आपण साजरा करतोय.
1: सर आजच्या दिवसाचं महत्व नेमकं काय सांगायचं?
0: तर मला सांगा असं वाटतं की जैवविविधता लॉस काय आहे, आम्हाला 70-80 लाखाच्या आसपासची आमची बायोडायव्हर्सिटी आम्ही असं म्हणतोय. आता त्यातील फार तर आम्ही 17-18 स्पेसीज जे आहेत लाख स्पेसीज यांना आम्ही शोधू शकलेलो आहे. एक इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ द नेचर नावाची संघटना आहे, युनायटेड नेशनची बॉडी आहे, ती दरवर्षी आपल्या एक पुस्तकाला ती प्रकाशित करते. त्या पुस्तकाचं नाव आहे रेड डेटा बुक. या रेड डेटा बुकमध्ये ती काय करत आहे की ज्या स्पेसीज मरायला टिकलेल्या आहेत, ज्या इनडेंजर्ड आहेत आणि जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत किंवा संपण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रकारच्या स्पेसीजची ती नोंद त्या पुस्तकामध्ये करत आहे. मग त्या स्पेसीजचं आम्ही कन्झर्वेशन करतोय. तर अशा स्पेसीज गेल्यात आतापर्यंत, फॉर एक्झाम्पल गिधाड आम्हाला दिसत नाहीये, कावडे कमी होत आहेत, चिमणी दिवस आम्हाला साजरा करावा लागतोय. आफ्रिकेतला एक पक्षी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, त्याचं नाव आहे डोडो. म्हणजे संपूर्ण जगातून हा डोडो पक्षी गेलाय. त्या पक्ष्यामुळे त्यांची पूर्ण फूड सायकल गेलेली आहे आणि काही औषधं जी होते जे मलेरियावर चालायचे ते सुद्धा आता आम्ही मिळवू शकत नाहीये. किंवा आपण चिता आपण घेऊया, चिता हे नाव भारतीय आहे पण भारतामध्ये आजपर्यंत एकही चिता आम्ही उरलेला नव्हता. आता आम्ही तिथे त्या नामिबियात जाऊन चिते जे आहेत भारतामध्ये आणलेत आणि आता वाढतील आम्ही असं गृहीत धरूया. चंद्रपूरचं जे डायनेस्टीचं इम्ब्लेम जे आहे गोंडराजांचं, ते हत्तीवर आरूढ झालेला सिंह आहे. सिंह पण नाही आणि हत्ती पण नाहीये. म्हणजे आमचं इम्ब्लेम जे आहे सिंह आणि हत्ती जर असेल तर दोनचे दोन्ही प्राणी आमच्याकडे नाही आहेत. याचा अर्थ की हा जो बायोडायव्हर्सिटीचा लॉस जो आहे तो आपण कसा भरून काढणार? मग हे जे संदेश जे आहेत आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं द्यावे लागतील आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: या पर्यावरणात कोणतं प्रदूषण आहे आणि हे होण्याचं कारण काय सांगाल आपण?
0: तर आपल्याला प्रदूषण म्हणजे काय ही समजा आपण एका व्याख्याची व्याख्या जर करतो जर म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की निसर्गातील असंतुलित झालेली अशी परिस्थिती की जिचा आता वाईट असर किंवा इम्पॅक्ट जो आहे हा सजीवावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवा प्रदूषित होणं याचा अर्थ की त्या हवेचा आता माणसाच्या आरोग्यावर किंवा सगळ्या स्पेसीजच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. मग त्याला आपण एअर पोल्युशन असं म्हणूया. वॉटर पोल्युशनचा अर्थ असा होईल की ती जी पाण्याची आताची स्थिती जी आहे त्यामध्ये एक्वेटिक लाईफ जी आहे जगू शकत नाहीये, मासोळ्या जगू शकत नाहीये, किंवा ते पाणी मनुष्याला पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी पण हानिकारक आहे. त्या पाण्याची आपण ती अवस्था जर केली असेल तर मग ती जमीन असो, ती पाणी असो की ती हवा असो, त्यांची अशी अवस्था की तिच्या त्या स्थितीमुळे सजीवांवर काही समजा वाईट परिणाम जर होत असेल तर त्याला आम्ही आता प्रदूषणाची स्थिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला 2-3 उदाहरण फक्त देतोय.

0: जगह पाहतो आपण की डस्ट पॉल्युटंट जे आहे किंवा डस्ट जे आहे ही कायमची असते, नाही असं नाहीये. आम्ही जेव्हा कुठलंही इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा नव्हतं तेव्हा सुद्धा पाहिलं आम्ही की आमच्या कवेलू फुटलेल्या असायच्या, त्यातनं सूर्याचा प्रकाश यायचा आणि त्या प्रकाशाची शलाका जी होती त्याच्यातनं डस्ट पार्टिकल डान्सिंग करायची आपण किंवा ती लहानपणी पाहिलं असेल, किंवा तरी ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि त्यातून डस्ट पार्टिकल्स लाखो टन वातावरणात जात आहे. पण हे झालेलं हे प्रदूषण जे आहे ती शोषून घ्यायची किंवा थांबवायची कॅपॅसिटी आपल्या अर्थमध्ये होती, आपल्या निसर्गामध्ये होती. आत्ताच्या घडीला मात्र याच पर्यावरणाची आणि प्रदूषणाची काय स्थिती वाढलेली आहे तर आपण त्याचं उदाहरण घेऊया की ही डस्ट पार्टिकल जी आहे आता इंडस्ट्रियल डस्ट आहे. म्हणजे आधीची नॅचरल डस्ट जी होती तिच्या ठिकाणी आता इंडस्ट्रियल डस्ट आलेली आहे. तिला समजा मोजायचा प्रयत्न समजा आपण जर केला आता तर त्याला आपण दोन मापनातून त्याला आपण मोजतोय, एक PM 2.5 आणि PM 10 अशा प्रकारच्या डस्टची आम्ही किंवा त्या सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर जी असेल त्याची आम्ही आता वर्गीकरण करतोय. त्यातील PM 2.5 जो आहे हा किती धोकादायक राहू शकतोय याचं उदाहरण तुम्हाला मी देतोय. ही नॉर्मली आमच्या ब्रिदिंग लेवलला असते, म्हणजे आम्ही चालताना म्हणजे समजा 5 फूट जर असेल तर आमच्या नाकाच्या उंचीला ती डस्ट पार्टिकल्स असते, ती सरळ सरळ आमच्या नाकातून आमच्या लंग्समध्ये जाते, आमच्या लंग्सतून ती संपूर्ण शरीरामध्ये ती नंतर ती पसरते आणि त्याचा परिणाम असा होतो की लंग्सचे वेगवेगळे डिसीसेस, कारण ते आमच्या रक्तामध्ये पण ती इन्सर्ट होत आहे, मग रक्ताची जाडी वाढणे आपल्या आणि मग हार्ट स्ट्रोक होणे वगैरे वगैरे, हे सगळे परिणाम जे आहेत सध्याच्या बदललेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तिला मोजायचा प्रयत्न आपण जर केला असेल तर आपल्याला असं पाहायला मिळतं की जे जे इंडस्ट्रियल टाऊन आहेत, जी जी शहरं जी आहेत ज्या ठिकाणी वेहिक्युलर पोल्युशन जास्त आहे, अशा प्रत्येक शहरामध्ये ही संख्या जी आहे आता मोठ्या झपाट्यानं वाढलेली आहे. आणि त्यामुळे मग ते पर्टिक्युलर मॅटर असेल किंवा ओझोनचा लेवल असेल, आपल्याला ओझोनची आपण खूप चांगल्या गोष्टी आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत की बाबा ओझोनला वाचवा वगैरे वगैरे. ओझोन हा त्या पर्टिक्युलर हाईटला चांगला आहे. पृथ्वीपासून समजा आपण वरवर जर गेलो तर आपण पाहतोय की 3 ते 4 आवरण आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यात खालचं आवरण जे आहे ज्याला आम्ही ट्रोपोस्फियर म्हणतोय, त्या ट्रोपोस्फियरमध्ये कधीही आपल्याला ओझोन पाहायला मिळणार नाही. ओझोन जो आहे हा त्याच्यानंतरचा येणारा आवरण जे आहे ज्याला आपण स्ट्रॅटोस्फियर ज्याला आपण स्थिरावरण म्हणतोय, त्या स्थिरावरणामध्ये साधारणतः 25 किलोमीटर ते 32 किलोमीटर किंवा 35 किलोमीटर ही जी उंची आहे त्या उंचीमध्ये आपल्याला ओझोन पाहायला मिळतील. त्या आधारावर त्या आवरणाचं नावच आम्ही ओझोनोस्फियर असं म्हटलेलं आहे. ओझोन त्या साईडला पाहिजे आहे, तो सूर्याकडून येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतील त्याला फिल्टर करतो आहे आणि जास्त तीव्रता असलेले प्रकाश किरण जे आहे ते पृथ्वी तलावर येऊ देत नाही आहे, हे त्याचं मोठं काम आहे. हा ओझोन आता समजा आपल्या ग्राउंड लेवलला जर आला, फॉर एक्झाम्पल आम्ही की इंडस्ट्रियल ओझोन ज्याला म्हणतो आपण, हा अनेक कारखान्यांतून निर्माण होतो आहे, हा ग्राउंड लेवलला जर आला तर मग काय होईल, तो अतिशय धोकादायक आहे. ओझोनच्या परिसरामध्ये आपण पाहतोय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये की प्लास्टिकच्या वस्तू जर आपल्या घरात जर असतील, माझ्याकडे एक आरसा लावलेला आहे, आरसा ऑटोमॅटिक त्याचं प्लास्टिक जे होतं फुटलेलं मी पाहिलेलं आहे एक वर्षामध्ये जवळपास. प्लास्टिकवर त्या ओझोनचा मोठा असर होतो आहे की ते प्लास्टिक जे आहेत गळून जातात, ते तुटतात आणि फुटतात. हे कुणामुळे झालंय तर हे ओझोनमुळे झालेलं आहे. ओझोन त्या प्लास्टिकवर तेवढा असर जर करतो तर आम्हाला दिसतोय, मग आमच्या हार्टवर करत नाही का, आमच्या लंग्सवर करत नाही. त्याच्यामुळे हे जे नवीन संकट जे आहेत जे इंडस्ट्रीमुळे निर्माण झाले आहेत त्यांना आम्हाला ओळखावं लागेल. हे सगळे मी तुम्हाला ऑक्साईडचं नायट्रोजन ऑक्साईड तुम्हाला सांगतोय, सल्फर डाय ऑक्साईड जे आहे त्याबद्दल बोलतोय, किंवा लीड सीसा जो आहे जो आमच्या जीवनामध्ये आलेला आहे मोठ्या अर्थानं त्याबद्दल पण बोलतोय. हे सगळे वेगवेगळे प्रदूषक जे आहेत हे एअरमध्ये मिक्स झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ही सारखी अवस्था जी आहे आपण पाण्याची पण केलेली आहे. पाण्यामध्ये पाहतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये पॅथोजन्स असतील सध्या, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस जे आहेत जे आपल्या दररोजच्या क्रियांतून आमच्या पाण्यामध्ये मिसळतात, ते आमच्या इंटेकमध्ये डायटरी सिस्टममध्ये जातात आणि मग पुन्हा आमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आहे. किंवा वेगवेगळे न्यूट्रियंट्स जे आहेत, जसं आपण पाहतो की फर्टिलायझर आम्ही शेतावर मारले ते शेवटी जातील कुठे, तर त्या बियामध्ये जातील, ते पिकामध्ये जातील, पिकांतून ते आमच्यामध्ये येतील. म्हणजे आता ती सायन्स अँड एन्व्हायरमेंट नावाची संघटना जी आहे दिल्लीला, तिने शोधून काढलंय की आईच्या दुधामध्ये पण कीटकनाशकामध्ये आलेले आहेत सध्या, आता नारळाच्या पाण्यामध्ये कीटकनाशक आले आहेत, हे कुठनं आलेले आहेत, तर हे सगळेचे सगळे जे आहेत फर्टिलायझर्स म्हणून आतमध्ये गेलेले आहेत. हे सुद्धा पोल्युटंट्स आहेत आणि त्यांची पण चर्चा जी आपल्याला करावं लागेल. किंवा हेवी मेटल्स आहेत, पाणी पितो आपण, पाण्यामध्ये आर्सेनिक आहे, म्हणजे आमच्याकडे पण पाहतो पाण्यामध्ये फ्लोराईड मोठ्या प्रमाणात आहे, तर ह्या चर्चा आपल्याला कराव्या लागतील. आणि त्या माध्यमातून आता नवीन काळात प्लास्टिक पण आलेलं आहे पाण्यामध्ये मोठ्या अर्थानं, ते सगळे डिग्रेड होत आहे, प्लास्टिकच्या कपात आपण चहा पितोय आणि मग शेवटी ते पण आमच्या पोटात जात आहे, तर हे सगळे पोल्युटंट्स आहेत आणि त्यांची पण चर्चा आम्हाला करावी लागणार आहे.
1: नक्कीच सर. तर सर, जसं परिसंस्थेचं संतुलन मानवासाठी किती गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: फक्त मी मानवासाठीच म्हणणार नाही तर प्रत्येक प्राण्यासाठी ही जी परिसंस्था जी आहे ही टिकून राहणं, परिसंस्था जी आहे ही वेगवेगळ्या साखळ्यांतून काम करते आहे, ती ऑक्सिजन सायकल असेल, ती कार्बन सायकल असेल, ती हायड्रोलॉजिकल सायकल असेल ज्याला आपण जलचक्र असं म्हणतो आहे, या सगळ्या सायकलच्या किंवा त्या कळ्या ज्याला म्हणता येईल त्या कळ्या सध्या हळूहळू गळून पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्या गळ्यामध्ये चैन आहे, त्याच्यातली एक समजा कळी समजा तुटली जर असेल तर चैन कामाची नाही, ती गळूनच पडणार आहे शेवटी, कुठेतरी हरवेल ती. निसर्गामध्ये पण असं होताना आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल त्याच्यातल्या वेगवेगळ्या कळ्या वेगवेगळ्या गोष्टींतून काम करतात. कल्पना करा की त्याला मधमाशी म्हणतो आपण, अतिशय छोटा असा घटक आहे निसर्गातला, पण मधमाशी समजा गायब जर झाली तर 5 वर्षामध्ये संपूर्ण मानवसृष्टी मरून जाईल.

0: अशा प्रकारचं हे संतुलन जे आहे संतुलन आपल्याला टिकवायला लागणार आहे त्यातलं प्रत्येक लहानात लहान घटक फॉर एक्झाम्पल की शेती ज्याला आपण गांडूळ म्हणतोय अर्थफॉर्म तो जर नसेल तर काय होईल तुमची माती जी आहे ही माती सुपीकच होऊ शकत नाहीये मग ते वाचले पाहिजेत पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत ते वाचले पाहिजेत ते काय करतील तर ते वातावरणातील जे नायट्रोजन जे आहे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे 78% नायट्रोजन वातावरणामध्ये आहे पण ते मातीमध्ये असं ऑटोमॅटिक मिसळत नाही त्याला मिसळवणारा कोणीतरी घटक त्याला आपण कडी म्हणतोय ती कडी जर तुटली जर असेल तर एक असंतुलनाची अवस्था जी आहे ही निसर्गात निर्माण होईल ते होताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर नैसर्गिक परिसंस्थेचं जे पुनर्जीवन या संदर्भात आपल्याला काय वाटतं काय सांगाल सर आपण?
0: आपल्याला तेच करावं लागेल मॅडम की आता सध्या ज्या कड्या तुटलेल्या आहेत किंवा जे इकोसिस्टमचा लॉस झालेला आहे ते नसल्यामुळं त्याचा वाईट इम्पॅक्ट जो आहे हा आमच्या जीवनावर किंवा आमच्या शेतीवर आमच्या या सगळ्या घटकांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर त्यांचं आम्हाला रिस्टोरेशन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता आपण जंगलांची आपण चर्चा करूया. जंगल जे आहेत हे स्वतःमध्ये मागच्या लाखो वर्षात किंवा कोट्यावधी वर्षात निर्माण झालेले आहेत. ती रिजनरेट होतात जंगलामध्ये स्वतःची एक शक्ती पण असते. पण आता आम्ही काय केलंय या शेतीच्या मोठ्या आमच्या विकासामुळं किंवा इंडस्ट्रीच्या मोठ्या विकासामुळं इंडस्ट्रीला लागणारा कोळसा जो आहे मग त्यामुळं आम्ही या जंगलांचा आम्ही लॉस केलेला आहे. आमची एक कडी जी आहे ही कडी आता तुटायच्या मार्गावर आता आलेली आहे आपल्याला समजता येईल. मग हे जे रिजनरेशन तुम्ही जे म्हणताय किंवा तिला आपण पुनरुज्जीवी करायचे प्रयत्न म्हणताय ते आम्ही काय करतोय तर आम्हाला असे मोठे प्रयत्न आम्हाला करावे लागतील की ते जंगल आपण निर्माण करूया. आम्ही 1952 साली आमची एक फॉरेस्ट पॉलिसी आम्ही निर्माण केली होती. आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या टोटल जिओग्राफिकल एरियाचा 1/3 किंवा 33.33% भाग जो आहे हा आम्ही जंगलांच्या अंतर्गत आम्ही ठेवूया. किती आहे सरकारची आकडेवारी सध्या आता 25% आसपास आहे. 25.17% आम्ही जंगल लावलं असं आपण पाहतोय किंवा टिकवलं आम्ही असं म्हणतोय ते मला नाही वाटत. एज अ प्रोफेसर म्हणून सांगतो या विषयाचा मला सांगतो की ते 20% आसपासच आहे. म्हणजे खरे जंगल जे आहेत ते 14% आसपासच आहेत. हे जंगल आम्हाला 33% आसपास न्यावे लागतील जवळपास. आम्हाला संतुलित जीवन जर जगायचं जर असेल तर ही तुटलेली कडी जी आहे ही कडी आम्हाला भरून काढावं लागेल. आत्ताच्या घडीला पृथ्वीचे लंग्स ज्याला म्हणतो आम्ही जसे माणसाला 2 लंग्स असतात पृथ्वीला 2 लंग्स आहेत. तिला आम्ही एक अमेझॉनचं जंगल म्हणतोय ते एक आहे दुसरं कांगोचं जंगल आहे आम्ही असं म्हणतोय. या दोनच जंगलांतून पृथ्वी तलावरील जो ऑक्सिजन जो आहे ज्याला आपण फ्री ऑक्सिजन म्हणतोय हा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय आणि नेमकं या जंगलांना आता मोठ्या प्रमाणात तोडलं गेलेलं आहे. मग आम्हाला काय करावं लागेल? सुरुवातीला म्हटलं की कुणीतरी एक जण पाप करतोय आणि भरून सगळ्यांना द्यावं लागतंय. मग याच ठिंगाची जंगलं जर तुटली असतील तर संपूर्ण जगावर मोठं संकट जे आहे संकट येऊ घातलेलं आहे मला असं म्हणता येईल. संपूर्ण जगातल्या सगळ्याच देशांना त्यांच्या त्या त्या परिसरामध्ये आम्हाला जंगलं लावावे लागतील. जे तुटलेली लिंक जी आहे तिला आम्हाला जोडावं लागेल आणि ते जर होत नसेल तर मग एक ज्याला आपण इन्व्हायरमेंटल रिफ्युजीज आजकाल एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे एक देश तुटलाय त्यातले लोक जे आहेत आमच्याकडे पळून आलेले आहेत आणि म्हणून ते रिफ्युजी आहेत अशा प्रकारची कल्पना होती. पण आता एक इन्व्हायरमेंटल रिफ्युजीज एखाद्या देशामध्ये पाणी नसणं म्हणून लोक पळून गेलेले आहेत. एखाद्या देशामध्ये जेवायला अन्नच नसणं म्हणून त्या ठिकाणचे लोक पळून गेलेले आहेत. गायी बैलांना काही चाराच नाही म्हणून गायींना घेऊन कुठेतरी गेलेले आहेत. गायींच्या चाऱ्याच्या बँक आपण निर्माण केल्या आहेत. मला असं वाटतं की वेगवेगळे कल्पना आहे माझी फक्त ही. उद्या पाण्याचे भिकारी उद्या कदाचित अन्नाचे भिकारी आजच आहेत. तर अशा प्रकारचे रिफ्युजीज आणि एक एन्व्हायरमेंटल बेगर्स ज्याला म्हणतो आपण ही एक संकल्पना अनेक लोकांनी आखलेली आहे. सध्या आता उद्या ती जिवंत होईल कदाचित आपल्याला पाहायला मिळेल ह्या लिंक आपण जोडल्या नाहीत तर. म्हणून हे रिस्टोरेशन जे आहे फार गरजेचं आहे. आम्ही चंद्रपूरचं उदाहरण घेऊया. चंद्रपूर कुणामुळे निर्माण झालंय तर चंद्रपूर एका नदीमुळे निर्माण झालेलं आहे. ती नदी आहे झरपट. ज्या शहरामध्ये आम्ही निवास करतोय त्या झरपट नदीमध्ये आमचा जो राजा होता खांडक्या बल्लाळशहा तो शिकार करायला आला. त्याला खूप चांगलं असं सुंदरसं पाणी दिसलंय ते त्यांनी पाणी पिलंय चेहऱ्यावर पाणी मारलंय आणि मग त्याची खांडकं जी होती हळूहळू कमी झाली. त्याला पहिल्यांदा चांगली झोप लागली आपण असं म्हणतोय. प्रश्न असा आहे की ही जी नदी जी होती ज्या नदीमुळे चंद्रपूर शहर बसलेलं आहे ती नदी आज जिवंत आहे का? चंद्रपूरचं पहिलं मंदिर त्यांनी बांधलंय त्याचं नाव आहे अंचलेश्वर मंदिर. आता त्या कुंडाची आम्ही काय अवस्था केलेली आहे? ती जी झरपट नदी होती ती जिवंत तरी आहे का? नाही. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की रिस्टोरेशन काय पुनर्जीवन कसं करता येईल त्या नदीचं आम्ही पुनर्जीवन केलं पाहिजे. आमची आई जिला आम्ही गंगा असं म्हणतोय तिला आम्ही नॅशनल रिव्हर म्हटलेलं आहे कारण तिच्या खोऱ्यामध्ये भारताची 60% लोकसंख्या आहे. संपूर्ण भारताच्या लोकसंख्येचा विचार समजा आपण जर केला असेल तर हे जे उत्तरांचल असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल झारखंड असेल वेस्ट बेंगॉल असेल या खोऱ्यामध्ये भारताची 50% लोकसंख्या राहते. मग एक नदी समजा आपण पुनरुज्जीवी जर केली असेल तर याचा अर्थ 50% लोकांना आपण अन्न देऊ शकतोय चांगलं. तर ह्या ज्या लिंकेज ज्या आहेत त्याला रिस्टोर करायची आम्हाला गरज आहे मला असं वाटतं.
1: तर सर जसं आपण म्हणतो पर्यावरण प्रदूषण तर आपल्याला दिसतच आहे पुढे अजून कोणता धोका संभवू शकतो?
0: हे धोके मॅडम दिसायला लागलेले आहेत. खरं तर आत्ताच्या घडीलाच आम्ही या जगातल्या साधारणतः 50% लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. कोणीतरी म्हटलंय की तिसरं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यासाठी होईल कदाचित. पाण्यासाठीचे तंटे जे आहेत हे वेगवेगळ्या लवादामध्ये आपण पाहतो आहे. भारतामध्ये सुद्धा पाहतो आपण की वेगवेगळे राज्य जे आहेत पाण्यासाठी झगडत आहेत आणि पाण्यासाठीचेच आता मला वाटते आंतरराष्ट्रीय जिओपॉलिटिक्स जे आहे सध्या आपण तपासून जर पाहिली असेल भारतानं पाकिस्तानचं ते बागलिहार प्रकल्प बांधलं आणि

0: चेनाब नदीला आपण बंद करून टाकलंय. आता आम्ही असं म्हणतोय की तुमचा जो पाणी जो आहे आपण बंद जर केला तर म्हणजे बास्केट ऑफ व्हीट जी आहे पाकिस्तानची, ती संपूर्ण पाकिस्तानची बास्केट ऑफ व्हीट जी आहे ती आमच्या एका सिंधू नदीवर आहे. तिच्या उपनद्यांना समजा आपण जर बंद जर केलं तर पाकिस्तानला पाणी मिळणार नाही. चीन आमची जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ती तिला ते सँगपो असं म्हणतात. तो नामचा बरवा नावाचा एक पॉईंट आहे की त्या पॉईंटवरून ती ब्रह्मपुत्रा जी आहे ती त्या हिमालयाला पूर्ण कापून टाकतंय आणि भारतामध्ये प्रवेश करतंय. त्या पॉईंटला चीन आता जगातील सगळ्यात मोठं डॅम बनतंय. हे जे धोके तुम्ही जे म्हणताय ते धोके संपूर्ण जगावर भारताचं पाणी जे आहे नॉर्थ ईस्ट मधून ते बंद होत आहे. हीच गोष्ट जी आहे ही आपल्याला वेस्टर्न एशियामध्ये आपल्याला पाहायला मिळेल किंवा मिडल ईस्टमध्ये आपण पाहतो तिथे पण पाहतोय आपण. पाण्यासाठीचे तो म्हणजे डेड सी जी आहे त्यातलं पाणी तो इस्रायल काय करतो तर तो आधी डिसअलाइन करतो आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी जे आहे पिलं जात आहे. अरे तुम्हाला पाणीच पाहिलं नाही आहे अशा प्रकारची अवस्था आपण करून ठेवलेली आहे. जगभरातल्या अशा नद्या ज्या आहेत त्या नद्यांची आपण वाईट अवस्था केलेली आहे. आम्ही पाहतोय की आणखी काही घटना ज्या आहेत ह्या होताना आपल्याला पाहायला मिळतील. मी लास्ट इयरला इजिप्तला गेलो होतो. मी एका आसमानमध्ये एक असा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं मला की मी 55 महिने बारिश देखत आहे. एक बार म्हणजे असे लोक आता जिवंत आहेत त्यांनी लहानपणी केव्हा तरी एकदा शेवटचा पाऊस जो आहे पाहिला होता. ह्या घटना ज्या आहेत ह्या दररोज होताना आपल्याला पाहता येतील. डिझर्टिफिकेशन होत आहे. राजस्थानचं वाळवंट जे आहे ते हळूहळू पसरत आहे, ते दिल्लीपर्यंत जात आहे. ही आमच्या समोर घडताना होताना आपल्याला पाहतो ना आपण. तर हे डिझर्ट जे आहेत चायनामध्ये तो आता डिस्टोर्शन करायचा प्रयत्न सुरू आहे, तिथे झाडं लावतायत. पण वाईट घटना जर होत असेल तर एवढे मोठे शहर जे आहेत, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतोय, 3-4 वर्षांच्या अगोदर आमची क्रिकेटची टीम जोहान्सबर्गला गेली साऊथ आफ्रिकाला क्रिकेट खेळायला आणि तिथे सांगण्यात आलं की आपको आणि पिणे के लिए पाणी आहे. मग ही गोष्ट फार गाजली जगभर. म्हणजे असं एक मोठं शहर की त्या शहरामध्ये तो इंटरनॅशनल टाऊन आहे आणि त्या इंटरनॅशनल टाऊन मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की वी डोंट हॅव द वॉटर, आंघोळीसाठी आमच्याकडे पाणी नाही आहे, बट यू कॅन ड्रिंक. ही अवस्था आमच्याकडे जर झाली असेल, आम्ही भारतात पण तेच पाहतोय. आमच्याकडे नद्या मेल्यात आमच्या ठिकाणी, पिण्यासारखं पाणी नाही आहे आमच्याकडे. पण तीच अवस्था जी आहे जी जगभरात होताना आपल्याला पाहायला मिळते. भारतासाठी धोका यासाठी जास्त आहे की ह्या क्लायमेटिक चेंज जर झाले असतील तर आम्ही असं म्हणतोय की इंडियन अॅग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑन मान्सून. भारतीय शेती हे मोसमावरचं जुगार आहे. मग हे मोसमच जर बिघडलं तर आमची जी लोकसंख्या जी 70% डिपेंड आहे आमच्या अॅग्रिकल्चरवर, तिचं काय होईल हा प्रश्न आहे ना शेवटी. आणि म्हणून हे परिसराचं आणि निसर्गाचं संतुलन जर ढळत जर असेल तर त्याचा सगळ्यात हा असर जो आहे हा असर सामान्य नागरिकावर. मी तर म्हणतो की श्रीमंतावर फार उशिरा होईल, तो गरीबावर सगळ्यात अगोदर होणार आहे. तो पुरुषावर कमी होईल, तो स्त्रियांवर ताबडतोब होणार आहे. आणि त्यामुळे इन्व्हायरमेंटल रिफ्युजीज असतील किंवा इन्व्हायरमेंटल व्हिक्टीम जर असतील तर हे कोण आहे, तो गरीब वर्ग आहे मोठ्या अर्थानं. आणि मग अशा अर्थानं आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल की हे पर्यावरणाचं संतुलन जे आहे संतुलन ढासळलं जाऊ नये. प्रत्येक गोष्ट जी आहे ही संतुलित राहील. ज्या सायकलतून हे पर्यावरण चालतं त्याला आपल्याला संतुलित ठेवावं लागेल, यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागणार.
1: नक्कीच. आणि मला वाटतं आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी. प्रत्येकाची जबाबदारी आहे ही. तर सर, कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एक संकल्पना असते, तर यावर्षीची पर्यावरण दिनाची थीम संकल्पना नेमकी काय आहे?
0: मी सुरुवातीला जे बोललो होतो की सुरुवात आम्ही जी केली होती ओनली वन अर्थ पासून आम्ही केली होती आणि आता आम्ही 2026 आलेलो आहे आणि 2026 ही जी थीम जी आहे ही थीम आपल्याला म्हणता येईल की इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. यावर्षीची ही जी थीम जी आहे किंवा पर्यावरणाचा मुख्य दिवस जो आहे 1973 सालापासून आपण सुरू केला, 74 पासून वेगवेगळ्या देशात त्याला मी करायचा प्रयत्न करतोय. यावर्षीचा मुख्य समारोह जो आहे हा अझरबैजान नावाचा देश आहे, त्याची राजधानी बाकू इथे ती होत आहे. त्या देशामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम सध्या आहेत. दुसऱ्या देशातून त्यांच्या पॉल्युटेड नद्या ज्या आहेत अझरबैजानला येत आहेत. कॅस्पियन समुद्रामध्ये ज्या नद्या जातात त्यांची पण त्यांचे इश्यू आहेत आणि म्हणून तो देश जो आहे हा निवडलेला आहे. तर ही थीम जी आहे फॉर अवर फ्युचर आपल्याला म्हणता येईल. आमच्या सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह असं फ्युचर काय असणार आहे ते आम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण आम्ही आधी सांगितलं की देर इज नो अदर अर्थ. ही पृथ्वी जी आहे आमची एकमेव आहे आणि तिला आपल्याला जोपासावं लागेल. तर ही थीम जी आहे घेऊन आपल्याला चालावं लागेल.
1: नक्कीच सर, खरंच छान सांगितलं सर. तर सर, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? जनजागृती होणं तर फार महत्वाचं आहे. जसं आज आपण बघतो की प्राणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भरपूर प्रदूषण आहे आणि याचा जो परिणाम आहे तो पर्यावरणावर नक्कीच पडलेला दिसतोय. तर काय सांगाल सर आपण?
0: आमची मॅडम एक रिच अशी एक ट्रेडिशन आहे. आम्ही भारतातले निवासी जे आहोत हे खूप खर्चिक नाही आहोत. प्रत्येक गोष्ट साठवून ठेवायची आणि जतन करायची सवय जी आहे आम्हाला लागलेली आहे. आमच्या सगळ्या छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांचं समजा आपण जर जाऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की बाबा त्या एका किल्ल्यामध्ये पुढच्या 2 वर्षात पाऊस जरी नाही आला तरी ते पाणी पुरेल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. तर आमची ही जी मूळ प्रवृत्ती आहे की आमचे रिसोर्सेस जे आहेत ते पुढच्या पिढीसाठी कसे असतील. सामान्य माणसं जे आहेत आम्ही जसं सोनं विकत घेतोय आता आम्ही, तर ते आमच्या मुलांसाठी किंवा आमच्या घरच्यासाठी करत नाहीये. माझी सून येणारी किंवा त्या सुनेची आणखी कोणीतरी येईल तिच्यासाठी आम्ही खरेदी करतोय. ही प्रवृत्ती आमची आहे आधीपासून. आहे त्या गोष्टीला लांब काळापर्यंत कसं पुरवू?

होतंय ही आमची मूळ प्रवृत्ती जी आहे, जी आमच्या देवांनी दिकांनी किंवा राजांनी पाळलेली आहे. निसर्ग जो आहे हा निसर्ग आमच्या सगळ्या ट्रेडिशन्स मध्ये आलेला आहे. मी तुम्हाला उदाहरण देतोय की जगातला पहिला कन्झर्वेटर जर कोण असेल तर तो सम्राट अशोक आहे. सम्राट अशोकांनी त्यावेळेसचे इडिक्ट ज्याला म्हणतो आपण की राजांचे जे आदेश जे आहेत ते आदेश काढले होते की कुठल्याही प्राण्याची शिकार करायची नाही. भारतामध्ये आम्ही 1972 साली कायदा आणलेला आहे की बाबा या प्राण्याला मारू नका, त्याला तुम्ही काही करू नका वगैरे. हे सम्राट अशोकांनी इसवीसनाच्या पूर्वी केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आमची जी रॉयल किचन जी आहे त्यात तुम्हाला मांस खाता येणार नाही, मांस तुम्हाला शिजवता येणार नाही. हे सम्राट अशोकांनी त्यावेळेस केलेलं आहे. त्यांनी गुरांचे दवाखाने काढलेले आहेत त्यावेळेस. त्यांनी एव्हेन्यू म्हणजे रोडच्या दोन्ही बाजूला झाडं त्यांनी लावलेली आहेत. हा विजनरी राजा त्यावेळेस होता. मी छत्रपती शिवरायांचं उदाहरण तुम्हाला देईन. त्यांनी पण तेच काम जे आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या केलेलं आहे. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिलेला आहे की त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण तुम्ही हात लावू नका, खबरदार तुम्हाला लाकूड लागतोय ना. तुम्ही विदेशातून म्हणजे त्यावेळेस काही पाकिस्तान नव्हतं तर परमुलुकी म्हणजे आसपासचे जे काही दुसरे राज्य असतील त्या राज्यांतून त्या शेतकऱ्यांना द्रव्य द्या म्हणजे पैसा द्या, त्यांच्याकडून लाकूड जे आहे तुम्ही खरेदी करा आणि मग तुम्हाला अगदी, कारण शिवाजी महाराज जे आहेत हे आमचे नेव्हीचे जनक आहेत, त्यांनी स्वतः

0: म्हणू नका, त्याला तुम्ही काही करू नका वगैरे, हे सम्राट अशोकांनी इसवी सनाच्या पूर्वी केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आमची जी रॉयल किचन जी आहे त्यात तुम्हाला मांस खाता येणार नाही, मांस तुम्हाला शिजवता येणार नाही, हे सम्राट अशोकांनी त्यावेळेस केलेलं आहे. त्यांनी गुरांचे दवाखाने काढलेले आहेत त्यावेळेस, त्यांनी एव्हेन्यू म्हणजे रोडच्या दोन्ही बाजूला झाडं त्यांनी लावलेली आहेत. हा विजयनगरी राजा त्यावेळेस होता. मी छत्रपती शिवरायांचं उदाहरण तुम्हाला देईन, त्यांनी पण तेच काम जे आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या केलेलं आहे. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिलेला आहे की त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण तुम्ही हात लावू नका, खबरदार तुम्हाला लाकूड लागतोय ना, तुम्ही विदेशातून म्हणजे त्यावेळेस काही पाकिस्तान नव्हतं तर परू मुलू की म्हणजे आसपासचे जे काही दुसरे राज्य असतील त्या राज्यांतून त्या शेतकऱ्यांना द्रव्य द्या म्हणजे पैसा द्या, त्यांच्याकडून लाकूड जे आहे तुम्ही खरेदी करा आणि मग तुम्हाला अगदी, कारण शिवाजी महाराज जे आहेत हे आमचे नेव्हीचे जनक आहेत, त्यांनी स्वतः म्हणजे फॉर एक्झाम्पल कुलाबाचा जो किल्ला जो आहे, जो कुलाबाचा फक्त किल्ला नाहीये तो जहाज निर्मिती केंद्र आहे आमचं. शिवाजी महाराज त्या ठिकाणी जायचे आणि ते जहाज निर्मिती स्वतः पाहायचे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला जहाजाला पण लाकूड जर लागत असेल तर विकत घ्या, तुम्ही कापू नका. ही आमची प्रवृत्ती जी आहे, आमचे सगळे देवी देवता, आम्ही सरस्वतीची पूजा करतोय, ती शुद्ध पाण्यामध्ये आहे, कमळाच्या फुलावर आहे, मग ते पाणी आपण जपलं पाहिजे. आमची दुर्गा देवी जी आहे ती कशावर बसलेली आहे तर आपण पाहतोय की ती वाघावर बसलेली आहे. मग तिचं समजा वाहन वाघ जर असेल तर आम्ही वाघाला मारून टाकायचं का आपण? मग आमची जी जुनी ट्रेडिशन जी आहे त्याचं त्याची उत्तरं जी आहेत शोधलेली आहेत आणि म्हणून या आमच्या ट्रेडिशनला आपण जपूया. आम्ही नागपंचमीची फक्त पूजा करतो आणि नंतर आपण नागाला मारून टाकतो असं नाही करायचं. निसर्गातला प्रत्येक जीव जो आहे तेवढा महत्वाचा आहे, आपल्याला पक्ष्याला पण मारता येत नाहीये ही भूमिका मग स्वीकारली पाहिजे. एवढे संदेश मी तुम्हाला.
1: नक्की सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात, अतिशय छान उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: थँक्यू सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
2: तर श्रोते हो, पर्यावरणाचं संरक्षण केवळ आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठीही महत्वाचे आहे. आपण आपले पर्यावरण जपले नाही तर पुढच्या पिढींना जगण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध होणार नाही. म्हणूनच आज आपण पर्यावरणाचं संरक्षणाचा संकल्प करूया आणि त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करूया. चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
3: पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा या विषयावर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर योगेश दूत पसारे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत वनिता विश्व या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आता ऐकूया काही संदेश.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रसीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: निधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.

0: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक
1: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
0: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
1: 9209449
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या
0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
3: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर
4: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया चष्मे बद्दूर या चित्रपटातील हे गीत

हलचल या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया माय नेम इज खान या चित्रपटातील हे गीत.

सोनू निगम, स्वानंद किरकिरे आणि शान यांच्या स्वरात थ्री इडियट्स या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अलका याग्निक आणि अरिजित सिंग यांच्या युगल स्वरात तमाशा या चित्रपटातील गीत. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत ए आर रहमान यांचं.

या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला दुपारचे 12 वाजतात. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

असतो, तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच होत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी काम करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ नवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने.
0: पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
2: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
1: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
2: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभी होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या 2 झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही 2 झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मूळ झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मुहूर्तात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणींनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला,

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

0: सांभाळावं.
1: प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लॅस्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत, त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा, त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते, ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत, त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया,
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्ता पुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्ता पुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे, आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदिमाया जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे आणि कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे आणि कसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्ये साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. त्या इतक्या खुडू नये की सुग

सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुणू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्यावर इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम उरखडे उठून, केलं आपलं काम उरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना. भारत अमेरिका

मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना, आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं, कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा.

येतात येतात कोणीतरी विक्राळ करत येऊन येतात कोणीतरी विक्राळ करत घेऊन फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात कधी झाडाशी कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाट्यासारखा गाऊन जातो झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखा गाऊन जातो झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर स्वतः आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कर ते पहा. असाच तू फुला सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे. तसंच दही, तसंच तू दही देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, मग म्हणून तू नाही असं कोण आहे. फुला तरी फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसे तुझेही तसेच तुझेही.

निसर्ग झाड पाऊस हे एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलला, विजा चमकतात, त्याचं वर्णन अशी निसर्ग कविता. डोल डोलवलेले झाड माझे बोलले, डोल डोलवलेले झाड माझे बोलले, चोहडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहकून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेस राणी, लखन नाचली वीज राणी, ती तर ते जीवन राणी, ती तर गा जीवन गाणी. गडगडाट करून हसे मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेख, त्यांनी ओढली फुलांची रेख. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रसाद, हिरव्या आवाजात माती दे प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फळफळांचे दागिने घातले सावकाश, फुलफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागे घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, ते केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध आहे, फुल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात किंवा कोणत्या भावना येतील, भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या माला असा जीवला, आपणच या माला असा जीवला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडा आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधा नाही म्हणणं तुला मलाही शक्य आहे का? तुला आणि मला शक्य आहे का? तर नाही. की आपण नेहमी चांगलं काम करावं यावर आधारित कविता. आग लावलेली असेल त्या ठिकाणी आपण ती विझवतो. या ठिकाणी म्हणे, तडकल्या मातीवर मीच फुलवली बाग, तडकल्या मातीवर मीच फुलवली होती बाग. तिला कोणी लावले आहे मला माहित नाही, तिला कोणी लावले आहे मला माहित नाही. मी एवढं सांगू शकेन, मी एवढं सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सगळ्यांनी साधलेला संवाद ऐकला. प्रत्येकजण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग ला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी या दैनंदिन जीवनात सहज संगम घडत असते. घरातील काम करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगातला संघर्ष प्रत्येकी वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकूपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडं त्यावर सुंदर चित्र रंगवतात. स्वतःची घर आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंद सुद्धा घेतात.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सारकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रात निर्मिती होती.

0: श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम ऐकलात. प्रसार भारती वेव्स ओटी प्लॅटफॉर्म आणि न्यू टर्न ए आर ऍप सहित 58 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. श्रोते हो दुपारचा एक वाजतोय, थोड्याच वेळात ऐकू शकाल
1: 103 मेगाहर्ट्झ एफएम हरिणवर. आपण एक आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसार. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्र प्रसारित करण्यात आला. ज्या केंद्रात तो संक्षेपित केला. यावेळेला दुपारचा एक वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: की चांदनी में कि हमसे प्यार की रागनी में
1: ये बाहों में बाहें
2: मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या आहे ठळक बातम्या जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थने आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं प्रतिपादन रेपो दरात बदल नाही आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे श्रीहरन अंश करून आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असता भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय लोहोत्रा यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेचा द्विमासिक धोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून
3: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थेट होण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक

0: बैठकीनंतर आज जाहीर झाला. त्यामुळे रेपो दर 5% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळी निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षात फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसा आहे. या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा व्यक्त केली.
1: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो जगह पे बढ़े हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा समय तक नहीं रहे. काफी निश्चितता है तो उसके बाद मेरे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
0: देश चलनी नुकसान करता प्लास्टिक वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक विमान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान ती जलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चाल मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमण भेट देणार. तिथे आरोग्य सेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्प यासारख्या अनेक महत्वाच्या प्रभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरिक सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जात. सीएससीच्या निकालानंतर तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. इथं गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज, पुनर्मूल्यांकनासाठी

0: 8000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला तर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत समाधानी असल्याची प्रतिक्रिया आली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीअंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयी प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी CBSEने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एक स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गात महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अशा पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ मां के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि MRR या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाईजिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. बरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत तेहानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असं ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या त्याची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरात जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा हरिहरन अंशकरुणन आणि MRR या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. यावरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटला दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जामुन में फलते हैं तो हम लोग जामुन खा तोड़ने के लिए किसी को मना नहीं करते हैं. बहुत अच्छा काम कर रहे हैं. और नीम के पेड़ पर झूले भी तो डलते होंगे. अब शाम जब आएगा शाम के आने पर झूले पड़ेंगे. झूले पर फिर कजरी गाई जाएगी, वो भी आ सकते हैं. अगर आपके आसपास कोई पेड़ है जिस पेड़ पर झूले डाले जाते बच सकते हैं आप अपने इर्द गिर्द पर्यावरण से जुड़ी हुई बात. चलिए सुनते हैं ये गाना. मैं तेरे घर के सामने बता कौन है इसमें कलाकार.
2: मर करे पुकार हर का राग सुनो प्यार का राग सोरे.
1: गीत का नाम भी बताइए जरा. संगीतकार का नाम भी. कौन है हीरो.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: आकाशवाणी मुंबई लक्ष्मी पाटर प्रादेशिक बातम्या देते। ठळक बातम्या। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन। रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीत घर घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून।
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता। इंधनाच्या वाढलेल्या किमती तर वस्तूंच्या दरात झाली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले।

0: पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारी असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असे म्हणाले. सध्या धनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
1: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व किस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल क्राइसिस बढ़े तो वो सब आप बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक न रहे, काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को चलेगा. लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी अच्छी स्थिति में.
0: देश चलनी दान करता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्यास त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकी भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्यात राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला चालना मिळेल. दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 1,800 कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथे येत्या 20 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 5 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. या महिना झाल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार दान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला. त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार सराम जगताप यांनी पानसरे यांची सूत काढल्या उशिरा आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेब कांबळे आणि चंद्रपूर उमेदवार सुरेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल. बंगळुरू हे विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित आहेत. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संप आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरणानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधिकृत केला. उपमुख्यमंत्री सुनील पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्य

भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदार असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. च्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोहण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबई पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली आणि क्वाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने राज्यातल्या सर्व स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. स्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमित आणि स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बस चालक वाहक क्रांतीगृह आणि प्रदनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 वाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या अंबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अंतराव थोटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्यमंत्रिमंडळात विविध त्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घेण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत भाग घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

अज समझे।

0: हम अकेले
1: चार कदम भी चले।

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रमैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

जून महिना चालू झाला अर्ध वर्ष संपलं पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल हो ना ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो पण आपली नेहमीची सवय मागचे पाढे 55 म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत तिच्याशी गप्पा मारणार आहोत आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहे एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय संपूर्ण महाराष्ट्र

0: महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती, त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूरथे. माझा जिल्हा यवतमाळ येतो, पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता, सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. सो मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी, त्यामुळे मी सायकल निवडली. आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे, पूर्ण सायकलवर केलाय.
0: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
1: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं. आणि माझा मी फ्युचर विषयी विचार करत होती, काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो ऍज सच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायचे, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे. सो त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिराव असं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावं असं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीतून येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदरवाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
0: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासमध्ये?
1: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे, तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
0: बापरे.
1: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला. तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं की त्यांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपली केली. असे बरेच प्रसंग आहेत.
0: म्हणजे तुझा आवाज नेहमीच ऍडव्हेंचरस होताच, आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय. आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
1: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय. कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार, आपण लोकांसोबत जातोय.

0: आणि थांबतोय, रोज दोन कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची काही गरज पडत नाही. इवन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं, आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल जे मोजक, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो?
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय, आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कंझ्युमरस लाईफस्टाईल आहे. त्यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये, किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफमध्ये कन्झ्युम करतो ते कुठून येत आहे? निसर्गात येत आहे, आणि ते निसर्गातून येतंय त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय, आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार, आणि प्रदूषण पण नाही करू. तर अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणी येऊन ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला, ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंग साठी, वॉकिंग साठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात. सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकल चाक उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे, आणि मला नक्कीच खात्री आहे श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकलच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते, आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होते. तिथून मी त्रिवेंद्रम केरळवरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय, आणि या प्रवासात मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेला आहे, जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं. पुढे म्हणजे कारण

0: मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं विचित्र पाहायला भेटत होतं. आणि मी शिकत गेले, म्हणजे आपण नेहमी चार भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि सुवलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही. पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागलाय तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे. पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करताय आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं. आणि मला माझं स्वातंत्र्य द्यायला भेटलं ऍज अ वुमन जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही. तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले. त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही काम लोकांना कुणाला भेटायला जायचंय ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहेत किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएटर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस करायला लागलो मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणारं नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणीमध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्ससहित.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार.

0: आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सुरुवातीला हिंदीतल्या आणि त्यानंतरच्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही

0: के बाद असम मंत्रिपरिषद में कुल मंत्रियों की संख्या बढ़कर 17 हो गई है। पद्म पुरस्कार 2027 के लिए नामांकन 31 जुलाई तक किए जा सकेंगे। गृह मंत्रालय ने बताया कि पद्म पुरस्कारों के लिए नामांकन और अनुशंसाएं केवल राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल पर ऑनलाइन ही स्वीकार की जाएंगी। भारत एशिया कप अंडर 18 हॉकी टूर्नामेंट के फाइनल में पहुंच गया है। जापान के काका मिगाहारा में आज सेमीफाइनल में भारत ने पाकिस्तान को 5-3 से हरा दिया। भारत की ओर से आशीष तानीपूर्ति ने 4 गोल किए, शाहरुख अली ने 1 गोल किया। फाइनल में कल भारत का सामना जापान से होगा। इससे पहले अंडर 18 लड़कियों की टीम सेमीफाइनल में चीन से पराजित हो गई। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार सराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षात हकालपट्टी। शासन जमिनी संदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार। आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जातो आहे। पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाच्या दिनाची संकल्पना आहे। ऐकूया याविषयी विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधीकडून।
3: पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या। निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं। शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचं वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे। या उपक्रमाचा आरंभ सुयोगनगर इथल्या उद्यानात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण करून करण्यात आला। ठाकरे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। रामटेकच्या संस्कृत विद्यापीठामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या हस्ते बकुळ वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी 1000 सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती बेलोंडे।
2: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली। मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे।
4: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर।

0: स्थिति में है, ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे।
1: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या, त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थुपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमाअंतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवर शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिरं घेऊन करता येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचं गाव नकाशे, 712 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलंय. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांना लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलडाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळाची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार. आणि 9 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं ये श्रृंखला। आज हमने आपको सुनवाई इस श्रृंखला की पांचवी कड़ी। इस श्रृंखला में हमारे अतिथि थे श्री रविंद्र खासनीस। इनसे बातचीत की जयंत पात्रीकर ने।
1: विविध भारती सर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देतंय। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येतंय म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चा विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 7.5% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. त्यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई

0: इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा, हम आपको बताएंगे। हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे।
1: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे।
2: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे। यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले। या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे। दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली। भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे। नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला। हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे। पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे। जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत। जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला। उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे। पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल। मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आउटमध्ये पराभूत झाला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ स्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे। तसंच ST बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे। तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे। त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे। गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे। येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। विदर्भात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक

वृद्धी दर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत श्रोते हो भारत देश हा शांतताप्रिय देश आहे असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते संरक्षण क्षेत्रात अधिक महत्त्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे सांगतात
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक असो बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्राच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूत तयारी केलेली आहे एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं
0: श्रोते हो पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय

0: पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक अरे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI ची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपीन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद निस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय. देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकार

0: ला शरण आली. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 अधिक मुला दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता. त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मुकाशी म्हणाले,
0: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षामध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले. त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढीही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होती आहे, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुख सुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत.

श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धनसह मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मंडळी, आज भारतीय सौर 13 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच शुक्रवार 5 जून 2026. बरं हर्षवर्धन, आज 5 जून आहे म्हटलं.
1: मला मोठा एक तर त्रासही येऊन राहिला आणि दुसरी गोष्ट मी नाराजही झाला तुमच्यावर.
0: अरे अरे अरे अरे, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तू कंटाळशील नाराज होशील असं नाही ना.
1: कंटाळण्यामागचं कारण वेगळं आहे का? 5 जून बरोबर आहे. तू काय म्हणलं 5 जून आहे, मग हे मला लक्षात नसेल आलं का? नाराजगी कशी आहे ते मी तर नंतर सांगतोस मला, पण तू सांग आता मला क 5 जून म्हणजे काय.
0: अरे 5 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला
1: जातो. मी तेच म्हणत आहो, क पहिलाचा काळ, जुना काळ, त्याच्याही पहिलाचा काळ, त्याच्याही पहिलाचा काळ, असा काळ पाहता पाहता प्रत्येक वेळेस परिस्थिती बदलते की नाही बदलते.
0: आपल्या आजोबांच्या पणजोबांच्या काळात वेगळं होतं.
1: त्याच्याही आधीचा काळ समजा तर हा सर्व बदलत आलेला आहे. आताचा काळ वेगळा आहे. साऱ्या गोष्टी बदलल्या
0: बरोबर.
1: साऱ्या एकही नाही राहिली सीधी सगळी.
0: खरंच रे, काहीच नाही राहिला.
1: आणि एवढा काळ बदलला, साऱ्या गोष्टी बदलल्या, तर मग हे आपल्या शेतकरी बांधवाला नाही बदलायला लागेल का?
0: त्यांनाही बदलावं लागेल, कारण पर्यावरण सुद्धा बदललेलं आहे.
1: आणि पूर्वी जसे धान फेकून दिला का धान होवाचे, किंवा कोणती वस्तू फेकून दिला तरी होवाची, पाणी मुसळधार पळायचा, चांगलं वातावरण होतं. आता पाणी पडल्यानं पडे नाही, रोज पूजा प्रार्थना करा लागत आहे, लोकायले नमस्कार करा लागत आहे, तरी पडे नाही. आणि पर्यावरणही जरा बिघडून गेलेलं आहे
0: बघ ना.
1: तर याच्यासाठी मी हे म्हणतो की या पर्यावरणाला अनुकूल कोणती शेती जर कास्तकारायनं केला तर कोणता फरक पडते?
0: अरे खूप फरक पडणार आहे. त्याच्या स्वतःच तर आरोग्य चांगलं राहीलच, पण आपल्या पर्यावरणाला सुद्धा तो चांगलं ठेवू शकेल. आणि अशीच पर्यावरण पूरक शेती आताच्या युगामध्ये करणं अत्यंत जरुरी आहे.
1: हा बरोबर आहे. आणि याच्यामुळे काय होईल का, त्याचं जे उत्पादन आहे तेही वाढल, आणि व्यवस्थित त्याला खायला बरोबर भेटल ना, पैसा अडकाय त्याच्या हाती बोटी राहील
0: बरोबर. पण मी काय म्हणते, आपण चर्चा करण्यापेक्षा या विषयावर आपण भाषण

0: ऐकूया.
1: सिद्ध भाषण ऐकून टाकू.
0: अगदी अगदी. चला तर मंडळी, हर्षवर्धनला आणि तुम्हालाही भाषण ऐकवत आहोत. भाषणाचा विषय आहे पर्यावरण पूरकशी काळाची गरज, आणि हे भाषण दिलेलं आहे डॉक्टर स्वप्नील नीलकंठ पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांनी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस. मानवाने स्वतःच्या विकासासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. आज पर्यावरणातील बदलामुळे हवामान बदलाचा वाईट परिणाम आपण सर्वच बघत आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ या पर्यावरणाचा शेतीवर होणारा परिणाम या महत्वाच्या विषयावर माहिती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील लाखो लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु शेतीचे यश हे पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून असते. पाऊस, तापमान, माती, पाणी, हवा, जंगल आणि जैवविविधता या सर्व गोष्टी शेतीसाठी आवश्यक आहेत. पर्यावरण संतुलित असेल तर शेती भरभरटीला येते, पण पर्यावरण बिघडले तर त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर होतो. पूर्वी पावसाळा ठराविक वेळी सुरू व्हायचा, शेतकरी त्यानुसार पेरणी करायचे, पण आज हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते. विदर्भ आणि मराठवाडा भागात अनेक वेळा पावसाअभावी सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही भागात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिके कुजली. तापमानवाढ हा देखील शेतीसमोरील एक मोठा प्रश्न आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची वाढ मंदावते. गहू, तांदूळ आणि भाजीपाला यांसारख्या पिकांवर त्याचा परिणाम होतो. गेल्या मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या तापमानामुळे गव्हांचे दाणे पूर्ण भरीत नाहीत आणि उत्पादनही कमी होते. पर्यावरण प्रदूषणाचाही शेतीवर गंभीर परिणाम होतो. कारखान्यांचे रासायनिक पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. हे दूषित पाणी शेतीसाठी वापरल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. जास्त प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरल्याने जमिनीतील उपयुक्त जीवाणू नष्ट होतात, त्यामुळे जमीन नापीक बनू लागते. जंगलतोड हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. झाडे पावसाचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि मातीची धूप रोखतात, पण मोठ्या प्रमाणांवर जंगलतोड झाल्यामुळे माती वाहून जाते आणि शेतीयोग्य जमीन कमी होते. डोंगराळ भागात भूस्खलन वाढते आणि शेतीचे नुकसान होते. पर्यावरणातील बदलांमुळे नवीन रोग आणि किडी वाढत आहेत. टोमॅटो, कापूस आणि मिरची या पिकांवर नवीन प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. मित्रांनो, पर्यावरणाचा शेतीवर सकारात्मक परिणामही होऊ शकतो. जर आपण पर्यावरण जपले तर शेती अधिक समृद्ध होऊ शकते. सेंद्रिय शेती, पावसाचे पाणी साठवणे, वृक्ष लागवड, ठिबक सिंचन, पीक फेरपालट आणि जैविक खतांचा वापर यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते आणि शेती टिकाऊ बनते. काही शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करूनही कमी पाण्यात द्राक्षे आणि डाळिंबाची उत्कृष्ट शेती करीत आहेत. काही गावांनी जलसंधारण करून दुष्काळी परिस्थितीवरही मात केली आहे. आज गरज आहे ती पर्यावरण आणि शेती यांचे नाते समजून घेण्याची. पर्यावरण वाचवा, शेती वाचवा हा संदेश प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे. कारण शेती टिकली तरच अन्न सुरक्षा टिकेल आणि देश प्रगत होईल. शेतकरी बंधूंनो, आता आपण जाणून घेऊ शेतीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो याबद्दल माहिती. आजच्या काळातील शेती ही केवळ अन्न उत्पादनाचे साधन राहिलेली नाही, तर ती पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारी मानवी क्रिया बनली आहे. वाढती लोकसंख्या, अधिक उत्पादनाची गरज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे शेती पद्धतीमध्ये मोठे बदल झालेले आहेत. या बदलांमुळे उत्पादन वाढले असले तरी पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. आजच्या शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा विषय त्यामुळे अत्यंत

महत्त्वाचा ठरतो. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याला माहितीच आहे की देशातील मोठा लोकसंख्या वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीमुळे अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि विविध कच्चा माल मिळतो. परंतु आधुनिक काळात शेतीने रासायनिक खते, कीटकनाशके, यंत्रसामग्री आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागले आहे. त्यामुळे पर्यावरणावर त्याचे अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहेत. पूर्वीची शेती ही नैसर्गिक साधनांवर आधारित होती. शेणखत, कंपोस्ट खत, बैलांच्या सहाय्याने नांगरणी आणि पावसाच्या पाण्यावर आधारित शेती केली जात होती. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहायचे. परंतु हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. यामुळे जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होऊ लागली. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, जमीन कठीण आणि नापीक बनते. युरिया आणि रासायनिक खतांचा सतत वापर केल्यामुळे अनेक भागातील जमिनीची गुणवत्ता घटली आहे. याचा परिणाम भविष्यातील उत्पादनावर होतो. कीटकनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी आणखी एक गंभीर धोका आहे. शेतीमध्ये फवारण्यात येणारी रसायने पावसाच्या पाण्याबरोबर नद्या, तलाव आणि भूजलामध्ये मिसळतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे दूषित पाणी माणसे आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. काही वेळा पक्षी, मधमाशा आणि इतर उपयुक्त कीटकही नष्ट होतात. त्यामुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. आजकाल शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा केला जातो. ऊस, तांदूळ यासारख्या पिकांसाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे अनेक भागांमध्ये भूजलाची पातळी खाली गेली आहे. महाराष्ट्रातील काही दुष्काळी भागांमध्ये विहीर आणि बोरवेल कोरड्या पडण्याची समस्या निर्माण झालेली आहे. आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि विविध यंत्रांचा वापर वाढला आहे. या यंत्रांसाठी डिझेल आणि इंधन लागते. त्यामुळे हवेचे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन वाढते. शेतीमध्ये निर्माण होणारे हरितगृह वायू हवामान बदलास कारणीभूत ठरतात. पीक काढणीनंतर उरलेले अवशेष जाळण्याची पद्धतही पर्यावरणासाठी घातक आहे. जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते आणि श्वसनाचे आजारही वाढतात. शेतीचा जंगलावरही परिणाम होतो. नवीन शेतीयोग्य जमीन मिळवण्यासाठी जंगलतोड केली जाते. त्यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात आणि मातीची धूप वाढते. पावसाचे प्रमाणही असंतुलित होते. तथापि शेती पर्यावरणपूरकही बनू शकते. सेंद्रिय शेती, जैविक खते, ठिबक सिंचन, पावसाचे पाणी साठविणे, पीक फेरपालट आणि वृक्ष लागवड यांसारख्या उपायांमुळे पर्यावरणाचे संरक्षण आपल्याला करता येते. अनेक शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादनही सुरक्षित मिळते. पर्यावरण आणि शेती यांचे एक अतूट नाते आहे. पर्यावरण सुरक्षित राहिले तरच शेती टिकेल आणि शेती टिकली तर मानवाचे जीवन सुरक्षित राहील. त्यामुळे आधुनिक शेती करताना पर्यावरणाचा विचार करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊ आधुनिक भारतीय शेती पर्यावरणपूरक कशी करावी याबद्दलची माहिती. देशातील लाखो लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, भूजलाचा अतिवापर आणि यांत्रिकीकरण यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे आजच्या काळात पर्यावरणपूरक शेती ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणपूरक शेती म्हणजे अशी शेती जी उत्पादन वाढवते पण माती, पाणी, हवा आणि जैवविविधतेचे नुकसान करत नाही. ही शेती नैसर्गिक साधनांचे संवर्धन करते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने सुरक्षित ठेवते. तर आता याच संदर्भात महत्त्वाचे म्हणजे सर्वप्रथम सेंद्रिय शेतीचा अवलंब. रासायनिक खताऐवजी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि जैविक खतांचा वापर करणे हे आवश्यक आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि अन्नधान्य अधिक सुरक्षित बनते. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि फळांची शेती केली तर उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळतो आणि जमिनीची गुणवत्ताही सुधारते. दुसरं म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर पद्धती उपयुक्त आहेत. या पद्धतीमुळे
कमी पाण्यात जास्त क्षेत्र हे सिंचित करता येते. द्राक्ष, डाळिंब आणि ऊस शेतीमध्ये ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते. महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी भागांमध्ये ही पद्धत यशस्वी ठरली आहे. तिसरं म्हणजे फेरपालट करणे. दरवर्षी एकाच जमिनीत एकच पीक घेतल्याने जमिनीतील पोषक द्रव्ये कमी होतात. त्यामुळे वेगवेगळी पिके आलटून पालटून घेणे हे आवश्यक आहे. कापसानंतर हरभरा किंवा तूर घेतल्यास जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण सुधारते आणि उत्पादन हे चांगले मिळते. आता चौथं म्हणजे नैसर्गिक कीड नियंत्रण. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून जैविक उपायांचा वापर करावा. नीम अर्क, दशपर्णी अर्क आणि सापड्यांचा वापर केल्यास कीड नियंत्रण करता येते. भाजीपाला शेतीमध्ये फेरोमोन ट्रॅप वापरून किडींचे प्रमाण हे आपल्याला कमी करता येते. पाच म्हणजे जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवणे. पाण्याची कमतरता टाळण्यासाठी शेततळी, बंधारे आणि पावसाचे पाणी साठवणे हे आवश्यक आहे. जलसंधारण करून दुष्काळावर मात केली जाऊ शकते आणि शेतीही समृद्ध केली जाऊ शकते. तसावा म्हणजे वृक्ष लागवड आणि कृषी वनशेती. शेतीसोबत झाडे लावल्यास मातीची धूप कमी होते, हवा शुद्ध राहते आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळते. शेताच्या बांधावर कडुलिंब, सागवान किंवा फळझाडे लावल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते. आता सातवं म्हणजे शेतीतील अवशेषांचा पुनर्वापर. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यापासून कंपोस्ट खत, जनावरांचा चारा किंवा बायोगॅस तयार करावा. उसाच्या पाचट्यापासून सेंद्रिय खत तयार करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. आता शेवटचं म्हणजे स्थानिक आणि कमी पाणी लागणारी पिके. आता ज्या भागात पाण्याची कमतरता आहे तेथे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि कडधान्यांसारखी पिके घेणे हे फायदेशीर ठरते. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य कमी पाण्यात चांगले उत्पादन देतात आणि आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. तर शेतकरी बंधूंनो, सरते शेवटी मी आपल्याला एवढंच सांगेन की आधुनिक भारतीय शेती पर्यावरणपूरक करणे ही केवळ शेतकऱ्यांची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सेंद्रिय शेती, पाण्याची बचत, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक टिकाऊ आणि समृद्ध होऊ शकते. धन्यवाद.

0: काय मग हर्षवर्धन?
1: बढिया झालं.
0: माहिती चांगली मिळाली की नाही तुला?
1: एकदम एकदम बढिया. माझ्या नाराजगी सुरुवातीला त्याच्याविषयीच होती का, जसजसं पर्यावरण बदलते, जसजसं वातावरण बदलते, परिस्थिती बदलते, त्या त्यानुसार प्रत्येकानं बदलले पाहिजे असं वाटते.
0: बरं, आता तुझी नाराजी दूर झाली. पर्यावरण पूरक शेती कशी काळाची गरज आहे हे तुला कळलं.
1: हा, पण अजून दुसरी नाराजगी आहे.
0: आता आणखी काय राहिलं बाबा?
1: तर मी काय म्हणतो, कोणत्या दिशी हवामान कसं राहणार आहे, पाणी पाऊस कधी पडणार आहे, कधी दमट वातावरण राहते, उष्ण राहते, पावसाच्या सरी येणार आहेत, हे कोण सांगणार आहे?
0: अरे आपल्याला सांगावं लागणार आहे. पण तू आता नाराज वगैरे होऊ नको. तू पटकन आपल्या श्रोत्यांना हवामानाचा अंदाज वाचून दाखवून दे.
1: आता सांगतो घडी इथं. ऐका कास्तकर बांधवांना,

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक ऐका. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 41.2 ते 41.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.4 ते 28.9 अंश सेल्सिअस राहून तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात

किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. यानंतर ऐकूया हवामान आधारित कृषी सल्ला. वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनो भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार घ्या. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकाची बाजार योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक एक किंवा दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. धान पिकाची मळणीचं काम शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्यानं झाकून ठेवावं. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसंच विजापासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काळी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. बियाणं खरेदी करतेवेळी टॅग लेबलवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, गटक्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निवड वजन, विक्रेत्याचं नाव आणि पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणं खरेदीची पक्की पावती, बिल घ्यावा. त्यामध्ये बियाणाचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. पूर्व मशागत आणि भरखते. मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच सामू 6-8.5 असणारी जमीन निवडावी. कोरडवाहू पिकाकरिता 3 वर्षातून 1 वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी. पेरणीपूर्वी 1 वखरपाळी द्यावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12-15 आणि बागायतीसाठी हेक्टरी 20-25 गाडी चांगलं मुरलेलं शेण खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखं मिसळून द्यावं. श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. वाचक स्वर होता हर्षवर्धन डांगे यांचा.

0: हर्षवर्धन, हे छान केलं तू की येत्या 5 दिवसांमध्ये वातावरण कसं राहणार हे आपल्या श्रोत्यांना सांगून दिलं. आणि आता आपल्या कार्यक्रमाचा थोडासा मजेदार मनोरंजनाचा भाग राहिलेला आहे की नाही?
1: पण ते चांगलं असं बढिया रंगाचं गाणं, असं लोकगीत रंगाचं वाजवू आपण, म्हणजे कास्तकार बांधवही खुश, हवामानही खुश, पर्यावरणही खुश, आणि असा पाऊस पाणी पल्ला पाहिजे का सर्वांचं असं मोहरून पाहिजे अंतकरण.
0: बरोबर. आणि हर्षवर्धनची नाराजी दूर झाली पाहिजे हे गाणं.
1: बिलकुल बिलकुल, नक्की नक्की.
0: तर मंडळी ऐकूया हे छानसं लोकगीत.

0: आणि हर्षवर्धन, आता आपल्याला कार्यक्रमातून निरोप घ्यायला हवा. तुझी नाराजी दूर झालेली आहे.
1: झाली झाली झाली.
0: तुझा रुसवा गेलेला आहे.
1: हो, रुसवा गेला.
0: चांगल्या मनाने आता तू आपल्या श्रोत्यांचा निरोप घेणार आहेस.
1: नक्की.
0: तर मंडळी, आता कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा आपण भेटणार आहोतच हर्षवर्धन सह पुढील कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारची उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत मी गौरी
1: आणि मी हर्षवर्धन
0: तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहोत.
1: नमस्कार.

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पाचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे ATMs में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्च पर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक

वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं, तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असं ही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल याकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्र